0: एक्शन, फोन बजेगा रुको रुको रुको, फोन बजेगा
1: पॉइंट इज पैकर, पॉइंट इज पैकर, पॉइंट इज पैकर.
2: व्हाट आर दीज नंबर्स? तीनों
0: नीड थ्रो द पेपर अपना अपना
3: I'm scared.